रसिको अप्रतिम सुरुवात झालं आजचा आपला सरतरंग कार्यक्रमाचा. रसिको आणखी एक भक्तिगीताचा आस्वाद आपण घेऊया. उत्कर्ष कोळी यांच्या आवाजात ऐकूया आईचं देवलाव.

तरसिको के शंकना ही का पन्या अर्ध्यता साथ सा कार्यक्रम पूरी पूर आनंद घेता हाथ तरसिको सुमारे 10 मिनट राहिला कार्यक्रम सामने साथी तरसाद्या 2 वास्ता पर्यंत

तर सिखोयाचा लावणी सहितच आपण या कार्यक्रमात सांगता करीत आहोत. तर आमची साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद. तर सिखो लवकर भेटूया, तोपर्यंत आज्ञा असावी. धन्यवाद, नमस्कार व शुभ दिन.

0: जिंदगी के अनमोल लम्हे रेडियो मॉरिशस के साथ।
1: रजनी गंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस पर रजनी गंधा।
2: नमस्कार, श्रोतनु श्री सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर रजनीगंधा कार्यक्रमात। मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतनु, या क्षणी नेहमीप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात करूया एका गणेश गीताने। तेव्हा तुमच्यासाठी वाजत आहोत शंकर महादेवन यांच्या सुमधुर आवाजात एक गणेश गीत।

श्रोतनो, आयुष्याच्या वाटेवर चालताना प्रत्येक दिवस काहीतरी शिकवून जातो, काही अनुभव देतो, काही आठवणी देतो आणि काही माणसं आयुष्यभरासाठी मनात घर करून जातात. एन देशोतनो, या क्षणी या सुविचारानंतर ऐकूया पुढचं गाणं, याचा आस्वाद घ्या.